रस्त्याने चालले, बाहेर पाऊस पडून राहिला आणि एखादं रेडिओवर पण एखादं आकाशवाणीवर छानसं पावसाचं गाणं लागलं तर तो तुमचा मूड अपलिफ्ट होतो. ती एक तुमच्या डोक्यात आठवण घर करून की तुम्ही त्यावेळेस ती गोष्ट अनुभवता की पावसाचं गाणं आणि बाहेर पाऊस पडून राहिला, तर हे जे क्षण तुम्ही अनुभवता ते तुमचं आयुष्य संपन्न करतं. म्हणजे ही अतिशय छोटीशी गोष्ट आहे, तर असे अनेक आपल्याला आयुष्यात संपन्न करणारे क्षण आकाशवाणी देते, अनेक आपलं आयुष्य संपन्न करण्यासाठी उपयुक्त माहिती आकाशवाणी देते, आपल्याला

होतात. बरेच कार्यक्रमांच्या प्रेझेंटेशन मध्ये बदल झाले आणि ते काळानुरूप ते व्हायलाच पाहिजे. पण ह्या सगळ्याच्यात आकाशवाणीचा जे एक स्वतःच खानदानी घराणं असतं, तो जो आपला एक दर्जा आहे, तो आपला मूळ गाभा आहे लोकसेवा प्रसारणाचा, पब्लिक सर्व्हिस ब्रॉडकास्टिंगचा, आणि तुमची विश्वासार्हता, म्हणजे तुम्हाला आज तुमच्या इथून जे काय प्रसारण होतं त्याविषयी लोकांमध्ये जो एक विश्वास असतो की हा हे आकाशवाणी तुमच्या बातम्यांवर, आपल्या इथे बातम्या पण प्रसारित होतात, या सगळ्या गोष्टीचं जे आहे ना, जे तुमचं आकाशवाणीचं प्रसारण आहे त्याची जी इमेज लोकांच्या मनात आहे, ह्या सगळ्याचा दर्जा असाच कायम राहील आणि तो राहावा आणि अधिक अधिक संपन्नतेने, अधिक अधिक नवीन

0: सगळ्यांचे आपल्याकडे आज रेकॉर्डिंग्स आहेत किंवा आपल्याजवळ सगळ्यांच्या मुलाखती आहे, खूप मोठं भंडार आहे आपल्याकडे. तर त्याचा सुसंगतपणे वापर करून नव्या जुन्याचं कॉम्बिनेशन करून आपल्या श्रोत्यांच्या आयुष्यात संपन्नता आणावी आणि त्यांना त्याचा अधिकाधिक लाभ द्यावा एवढंच मी म्हणेन.
1: प्रियदर्शनी राऊत मॅडम, आपण वेळात वेळ काढून आकाशवाणी हैदराबाद केंद्रात स्टुडिओत येऊन भारतीय प्रसारण दिवस या विषयावर खूप छान बोललात, खूप छान माहिती देऊन प्रसारण सेवेचं महत्व पटवून दिलं, त्याबद्दल मी आपल्या आकाशवाणीतर्फे आभार मानते. धन्यवाद मॅडम.
0: धन्यवाद. मला पण इथे येऊन खूप छान वाटलं, मला माझ्या घरी आल्याचा आनंद मिळाला. खूप खूप धन्यवाद.
1: धन्यवाद मॅडम. श्रोते हो, आकाशवाणीच्या कार्यक्रम विभागाच्या सेवानिवृत्त सहाय्यक निदेशक प्रियदर्शनी राऊत यांची मेघना ढबो यांनी घेतलेली मुलाखत ऐकली.

आणि श्रोते हो, याबरोबरच आजचा आपला निशिगंध मराठी कार्यक्रम समाप्त होत आहे. पुन्हा भेट आहे येत्या आठवड्यात सोमवारी दुपारी 2:30 याच मीटर्सवर आपल्या निशिगंध मराठी कार्यक्रमात. तोपर्यंत मेघनाचा नमस्कार.